पर जी तुद जेवड अवर न कोई, तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू नेह चल करता सोई, तुदे आपे भावै सोई वरतै जी, तू आपे करहै सो होई, तुदे आपे सृष्ट सब उपाई जी, तुदे आपे सिरज सब गोई, जन नानक गुण गावै करते के जी,

नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते अदेशन देशन नमस्तंग पेशे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व खापे।

0: नंदी स्वरूपे नमो सर्वाने समस्तिनिधाने नमस्त्वं निनाते नमस्त्वं परमात्मने
1: नमस्त्वं गगनजे नमस्त्वं पञ्जे
0: नमस्त्वं काले नमस्त्वं पाले
1: नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे
0: नमो राजराजे नमो साज साजे
1: नमो शाशाहे नमो महामहे
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते
1: नमो रोग रोगे नमो शोक शोके
0: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे
1: नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
0: नमो सर्व ज्ञानं नमो परमतानं
1: नमो सर्व मंत्र नमो जंत्र
0: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृष्णं
1: नमो सर्व रंगे त्रिभंगीय
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
1: अभिजय अभिजय समस्तं प्रसिजे
0: पालन स्वरूपे कुकर्मं प्रणाशी
1: सदा सर्वदा हृदि सिद्ध निवासी
0: चरपट शांत प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे
1: अकाल जोगे अचल भोगे
0: अचल राजे अटल साजे
1: अकाल कर्म अनल कर्म
0: सर्वं दाता सर्वं ज्ञाता
1: सर्वं पाने सर्वं